मन सुख पावह हर हर जस कहत, जे प्रसाद तेरे सगल सिदर ढाके, मन चरनी पार ठाकर प्रभ ताके, जे प्रसाद तुझ

जा देखा सूझ बूझ ना पावे, बिन नावे मन तृप्त ना आवे, जो जन्मे से रोग व्यापे, हमे माया दुख संतापे, से जन बाचे जो प्रभ राखे, सतगुर सेव अमृत रस चाखे, चल तो मन राखे अमृत चाखे, सतगुर सेव अमृत शब्द पाखे, साचे शब्द मुक्त गत पाई, नानक विचों

ते सब तेरे बिन सेवा फल किसै नाही दुख सुख भाणा तेरा होवै बिन नावै जीओ रह नाही मत विच मरण जीवन।

नानक साच समावै सोई, आसा महला तीजा, भगत रत्ता जन सहज सुपाई, गुर कै भै साचै साच समाई, बिन गुर पूरे भगत न होए, मन मुख रुन्ने अपनी पत खोए, मेरे मन हर जप सदा त्याए, सदा

आहे, ठाकुर आयो आहे रहाउ, नाम पदार्थ होए सकारथ, हृदय चरण बसाहे, एहे मुक्ता एहे जुगता, राखो हो संत संगाहे, नाम त्यागो हो सहज समावो, नानक हर गुण गाहे, आसा महला पंजवां, ठाकुर चरण सुहावे, हर संतन पावे रहाउ, आप गवाया सेव कमाया, गुण रस रस गावे, एक है आसा दर्श प्यासा, आन ना पावे, दया तुहारी क्या जंत विचारी, नानक बल बल जावे, आसा महला पंजवा, एक सिमर मन माही रहाओ, नाम त्याव हो हृदय बसाव हो, तिस बिन को नाही, प्रभ सरनी आईऐ सर्ब फल पाईऐ, सगले दुख जाही, जीअन को दाता पुरख बधाता, नानक घट घट आही, आसा महला पंजवा, हर बिसरत सो मुआ रहाओ, नाम त्यावै सर्ब फल पावै, सो जन सुखिया हुआ, राज कहावै हों कर्म कमावै, बांधियो नलनी भ्रम सुआ, कहो नानक जिस सत

मन पावई चले सदार जाई अंक सुमावई सच्चा साहिब मन वसै वसया मन सोई आपे दे वडियाइयां दे टोट ना होई।

दुख जाए, भगत तेरे दयाल उना मेहर पाए, दुख दर्द वड रोग ना पोहे तिस माए, भगतां इहो आधार गुण गोविंद गाए, सदा सदा दिन रहन इको एक त्याए,

सेवा सच्ची सच रती तन मन सच्चा होए बिन साचे होर सलाहना जात है जन्म सब खोए सच खेती सच बीजना साचा वापारा अन दिन लाहा सच नाम धन भगत भरे भंडारा।